0: ऑल एफ शॉर्ट ब्रेक
1: This is Amira Dastoor on Radio Olive 106.3 FM, Jio Bindas.